0: चवड आपल्या आरोग्य स्वास्थ्याला द्या तुमच्या आयुष्यात। हेच असेल सुपोषित भारताचं पहिलं पाऊल।
1: हे समजो और समझाओ थोड़ी में।